कदे दूर जुदाई ओसी ओ किस वेले तू मिलते दिल किस वेले जाई होती किस वेले तू मिलते ओ दिल किस वेले जाई होती चन केड़े अते निकी निकी लो